0: ಮತ್ತವರು ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್
1: झंडा ही राखून दुखा अस्वस्थ करता उत्साह सरकार ने गरीब गुना समझ

0: कुछ करायचा तो सत्कुशल विचारांशी निघतात.
1: विचार व विनियोगी गती
2: निश्चित करण्याचे लक्ष होईल.